गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

पाले, नमास्तंग रूपे नमास्तंग रूपे, नमास्तंग पेखे नमास्तंग लेखे, नमास्तंग काय नमास्तंग जाय, नमास्तंग गंजे नमास्तंग पंजे, नमास्तंग नामे नमास्तंग ठामे, नमास्तंग कर्मं नमास्तंग धर्मं नमास्तंग नामं नमास्तंग तामं

सोख सोखे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परम नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्सं नमो सर्वरंगे त्रिपंगीय नंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिदे अपिदे समस्तं प्रसिद्धे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदारिद्र सिद्धं निवासी चरपट शांत वै प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अकाल जोगे चाल भोगे अचाल राजे अटाल साजे

बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु ए गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु ए गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु
ਵਾਹਿਗੁਰੂ

0: एक तू ही
1: चातुरे शान
0: गोविंदे मुकंदे उदारे अपारे हरि अंकरि अंग नामे अकामे गोविंद